तुझनु साध विचारे गावन तुझनु जते सते संतोखे गावन तुझनु वीर करारे गावन तुझनु पंडत पढ़न रखे सुर जुग जुग वेदा नाले गावन तुझनु मोहनिया मन मोहन सुरग मच पी

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु

गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु।

गुरु वाहे गुरु वाहे वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

0: अनेक है फ्रे गए भजंग प्रिय छंद नमो सर्व माने समस्ति नदाने नमो काल काले नमो सर्व पाले
1: नमो सर्व पौने
0: अनंगी अनाथे नरसरंगी प्रमाथे
1: नमो पान पाने नमो मान माने
0: नमो चंद्र चंद्रे नमो पान पाने
1: नमो गीत गीते नमो तान ताने
0: नमो नृत्य नृत्य नमो नाद नादे
1: नमो पान पाने नमो बाद बादे
0: अनंगी नामे समस्ती स्वरूपे
1: पंगी प्रमाथे समस्ती बेपुते
0: कलंक बनाने कलंकी स्वरूपे
1: नमो राज राजेश परम रूपे
0: नमो जोग जोगे स्वरंग परम सिद्धे
1: नमो राज राजेश परम वृद्धे
0: नमो शस्त्र पाणे नमो अस्त्र माणे
1: नमो परम ज्ञाता नमो लोक माता
0: अपेक्षीय परमीय भोगीय भुगते
1: नमो जोग

0: ज्ञानं नमो सर्वपीतं
1: नमो सर्वज्ञानं नमो परमतानं
0: नमो सर्वमन्त्रं नमो सर्वजन्त्रं
1: नमो सर्वदस्सं नमो सर्वकृत्सं
0: नमो सर्वरंगे त्रिपंगी अरंगे
1: नमो जीव जीवं नमो बीज बीजे
0: जय अपजय समस्तं प्रसजे
1: कृपालं स्वरूपेखो कर्मं प्रणासी
0: सदा सर्वदा हृदि सिद्धं निवासी
1: चारपट छंद तव प्रसाद अमृत।